0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
1: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: हेलो श्रोतृ नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात टू ऑल. श्री सोबत आपण आहात रेडिओ मनोरंजन वर अँड सकाळ बीच कार्यक्रमात. मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. श्रोतृ 9 वाजले आहेत आणि नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 10 पर्यंत. तेव्हा तुम्ही मला आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत. आजचा हा संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या. पुन्हा श्रोतृ कार्यक्रमाची सुरुवात करूया टेकन फ्रॉम द मूवी सैरात. पहिलं गाणं अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं, अजय गोगावले यांच्या सुमधुर आवाजात. याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, आयुष्याच्या धावपळीत काही क्षण असे असतात जे आपल्याला पुन्हा जुन्या आठवणींच्या दुनियेत घेऊन जातात. कधी कधी एखादं गाणं ऐकलं की वाटतं आपण पुन्हा त्या आठवणींच्या गावात पोचलो आहोत. अर्थातच श्रोतनो, या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया पुढचं गाणं आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात. ठिकाण फ्रॉम द मूवी जयत्रे जयत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतनो, आठवणींच्या गावातून फिरताना काही आवाज असे असतात जे मनाला एक वेगळीच शांतता देतात. असाच एक आवाज म्हणजे लता मंगेशकर यांचा. तेव्हा श्रोतनो, या क्षणी ऐकूया पुढचं गाणं लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात. उंबरथा या मूवीतून घेतलेलं गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोत्यांनो, पुढच्या गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोन ओळे फक्त तुमच्यासाठी. नशिबावर विश्वास ठेवा, पण प्रयत्नांची साथ कधी सोडू नका. नशिबावर विश्वास ठेवा, पण प्रयत्नांची साथ कधी सोडू नका, कारण बदल

वेलकम बॅक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत रेडिओ मनोरंजनवर. शेरी सोबत आपण आहात. सकाळ बीच कार्यक्रम चालू आहे, 10 मी तुमची साथ देणार आहे. अशा वाटतो श्रोत्यांनो की तुम्ही ट्युनिंग करीत आहात अँड आमची साथ देणार आहात 10. या क्षणी श्रोत्यांनो ऐकूया एक्स्ट्रा रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात याचा स्वाद घ्या.

श्रोतनो, आज जून महिन्याच्या शेवटचा शुक्रवार आहे, शेवटचा फ्रायडे आहे, सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. सकाळची गाढ हवा, शांत वातावरण आणि दिवसाची सुरुवात एका छान विचाराने आणि सुरेल गाण्याने करण्याची ही सुंदर वेळ आहे. एंड श्रोतनो, आठवड्याच्या शेवटचा दिवस जवळ आला आहे. या आठवड्यातील धावपळ, कामाचा ताण बाजूला ठेवून आजची सकाळ थोडी आनंदाने, सकारात्मकतेने आणि संगीताच्या साथीने जगूया. तेव्हा श्रोतनो, एन्जॉय द नेक्स्ट ट्रॅक. तुमच्यासाठी वाजत आहोत केवल वलांज यांच्या सुमधुर आवाजात जोडी दोघांची हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

श्रोतेनो वेळ निसून जात आहे. काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे तेव्हा आमची साथ देत राहा. मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे श्रोतेनो, तेव्हा या क्षणी या प्रवासात ऐकूया एक लावणी, याचा आस्वाद घेऊया.

श्रोत्यांनो, पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. अशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. काळजी घ्या, आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.